एकवाचतांकिवतो एकायुको होतो अरोको होतो एकायुको होतो अरोको होतो सुखितो होतो परमेन्द्र महाराज स परम